0: काढी बाप मजुरी कर आणि काही अनाज पाणी लाव
1: करो का
0: आणि वर काही थोडा निवद बनाव आणि ही तुकाराम बाबा रोजी काय को निवद चढायचा चढायनच असं काही वर रोजी काही एकदा ना।

0: पटे पेपर
1: आणि
0: तुकाराम बावर
1: करो
0: काही मोठा वेळ लागो
1: वेगो महाराज
0: आणि बा फोन केला गो बेटा कतळी कलागो रोज मुजरी करता आणि तोन पोषा
1: करो का
0: तू कलागो भक्ती नंदे माई गुंग छी पण कलागो तार विचार काहीतरी कर तू आणि तोन कला कतरी कधी म
1: मार्गे
0: मार्गे कधी कधी तोन चाकरी रे काढतो चाकरी
1: जो
0: वॉटेवर

0: आणि तुकाराम भायोन
1: हा
0: चाकीरे काढायचे लोक
1: हा
0: आणि जाताना धन हे केण हो

0: ठाकूर महाराज आणि नगरी माई
1: चले गे
0: आणि बापेने जाताना दोही पुचरेच
1: पुचे लाग
0: एक माळी भिळगो वाटे पर्व ना भागला गो मार थरण कोणीतरी
1: बाई रगाडो
0: रगाडो बाई जो
1: रगाडो
0: मारे विचार की दो आज मकला गो जार पेर मिलो छु इनान का सरक लागो मन मस्त दिकारो छ
1: करो का
0: तो ठीक छ भागला गो मारे काढू छु मज
1: रगाडो
0: बरोबर आणि माळी धन धन केणो रे का माळी ने

0: महाराज माळी वन जागी रेखाळी दो
1: रेखाळी दो महाराज
0: करीन बाजमो आणि चार पाच बाया माळी हात आणि वरी चार पाच आवत आणि मोड जारे रांग पेणोर आणि ये ना तुकाराम बाबान
1: बाई रेखाळी
0: लागो तू रोजी आणि होऱ्या भडक्या जो होऱ्या भडक्या जो तुकाराम बाबा रोजी उठ आणि जताळी खेतर माई होऱ्या रेखाळी करे होऱ्या रेखाळी जो
2: करे
0: आणि चार पाच मांडवा घाल देऊन टाकला आणि आज बेस होत बेस आणि तुकाराम बाबा रोजी रो काम
1: करो काम
0: करे लागो करे जो
2: लागो
0: धने केळो रे तू कागरा

0: जात धन ते धन
1: हा
0: तुकाराम बाबा रोजी जाव
1: जाय लागो
0: आव आणि आता हाताने आता हाताने उजी होणाताने आणि रोजी रोजी जाता आणि रखवाळी कर रखवाळी जो
1: अरे

0: तुकाराम बाबा
1: त्रोटास
0: आणि जार तो हुडा वेगी
1: वेगी महाराज
0: आणि पक्षु पक्षी
1: हा
0: आणि रोजी आणि खाऱ्याच
1: हा
0: पण तुकाराम बाबा विचार करोच इरण करा गो अन्न मोडरो खाय ना
1: पाणी झेली
0: पण पाणी कोणी मोडरो पाणी कोणी
1: जोटे
0: पण तुकाराम बाबा
1: हा
0: धने केणोर तुकाराम बाबा ने
1: बोल
0: ते विचार उदोर ते का करना।

0: बाबा
1: हा
0: आणि विचार करू लागो वरू
1: खरोगाच
0: यांनी करागो आणि खायन भकम म्हण रोज
1: पाणी झेली
0: पण का लागो पाणी छेनी
1: हा
0: ई बाप का लागो मन भकम लागे कहता तू करा बाबा
1: विचार करे लागो
0: आणि विचार किदो विचार
1: जो
0: तू करा बाबा
1: हा
0: धन

0: बाबा आणि डागळो मागळो शेत
1: छोड दिनो
0: थोड्या बाद मी विचार आला गो आणि ढगडा रोपान हजार रुपये पान तोडता आणि

0: ढगले घरे लिया घर घर ढगले लिया ढगले परच
1: लातारी
0: वही पाने आणि हजार सु दोपना बनायो दोपनाज
1: बनायो
0: वो दोपना बांधता नहीं धने की

0: पर तुकाराम बाबा आणि दोपणा दांडा दांडाने बांधिनो
1: बांधिनो महाराज
0: आणि भांगर बाज मा ढोकळो लेल दो आणि दोपणा दोपणा पर पाणी घालरो पाणी ओटे पर पाणी घालर बाद मा आणि ओटे पर आणि तुकाराम बाबा
1: खरोजात
0: धन्य।

तैयारी कर रहे, जना संपाति करो हे भगवान, भगम धनेर कला मो भूको वे तो अन काचीज कला मनात्रा धन मुड़ो पुण आप तो भूजे भाजे मर रहे, भूजे भाजे मनेर माई खुश वेरो, मनेर माई खुश संपादी खुश वेरो, जना हनुमंत राय कहीं कच एंडे वेगे जो तम। अरे कलागो भगवान एर कामेर माई कलागो प्राण गो तो गो, पण काम पको करू, काम पको सुग्रीवन केरो सेना सांभळो मानो मारी वाते ना, जटायु लड़ो रा